नमो सर्व गौणे नमो सर्व भौणे अनंगी अनाथे नरसंगी परमाथे नमो भान भाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो भान भाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो नृत्य नृत्य नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे अनंगी अनामे समस्ति स्वरूपे परभंगी परमाते समस्ति विभूते कलंक बिनाने कलंकी स्वरूपे नमो राज राजेश्वर परम रूपे

हे प्रसाद तेरा सुंदर रूप हे प्रसाद तेरी निकी जात दिन रात दिन रात हे प्रसाद तू प्रसाद नाच जाते।

ऐसा तो प्यार अंकत लागो प्रसाद नाथ मन जागो हे प्रताप तू प्रकट संसार प्रताप तेरा प्रताप